देखा दात रखा देखे टका देखे टका गदी घन दा किट ना किट धान देखे दात रखा देखे टका देखे टका गदी घन धा किट ना किट धान देखे दात देखे टका ना किट ना किट।